0: अॼु साईं बिल्कुलु देखियो असांजी तरफ़ां बि इहो ई ॾस आहे त रूबरू ॾेखारनि त पोइ जेको आहे सो ख़बर पइजी सघे
1: सिंध मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब असांजे स्टूडियो में मौजूदु डॉक्टर साहबु हर अरबा ख़मीस जुमो छंछर आचर सूमर अंगर अरबा ऐं ख़मीस हर अरबा ख़मीस जुमो छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथी क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोठड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि ऐं कॉलर लाइन ते मौजूदु आहे ॾिसो किथां जो कॉलर असां सां गॾु हूंदो 0301-9196-8151 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे
2: السلام علیکم ادا ہلو ہلو
1: یہ ادا کیسا تو چلائے دوستی کال ڈرا تھی چکی ہے پروگرام ہے صحت کی گال چیے میرا پر ایف ایم 94 جو آواز سوان جو سماعت نہیں پہنچے پیو انہاں جو پنجو میزبان حاکم علی جسکانی واسان گدا ہے 0301-9196-8151 लाइव कॉल जो नंबर सिंधु मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमन साहब असांजे स्टूडियो में मौजूदु जेको मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहियो आहे हीअ कॉलर लाइन ते मौजूदु आहे ॾिसो किथां जो कॉलर गॾु हूंदो वालेकुम अस्सलाम केरु साहिबु पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं ख़ुश आमदी चवंदा भाउ खे रेडियो सेट खे बंदि कयो छा पुछंदा भाउ मुंहिंजा डॉक्टर साहिब खां
3: चकर
1: बि अचनि था
3: अच्छा
1: इस्तेमालु कयो विटामिन जी कमी हूंदी असुलु चकर थींदो आहे बराबरि ॿुधो डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाईंदो या वरी रूबरू ॾेखारे वञो
0: बिल्कुलु हिन खे असां एसाबी कमज़ोरी बि सूरत में चवंदा आहियूं या पठा कमज़ोर थी वेंदा आहिनि जंहिंजे करे पोइ उन में नर्व्स जी वीकनेस थी वेंदी आहे जंहिंजे करे थींदो आहे अॼु खे इहो ई चवंदासीं त हिकु त खीर जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे रोज़ाना राति जो खीर जे हिकिड़े गिलास में 7 दाणा खजूर जा ककड़ी कढी करे विझी उहो जूस करे उहो पीअण में जेकॾहिं माखी बि मौजूदु आहे हिकिड़ो चमचो माखी जो विझी त इनशाला ताला हफ़्तो पीअण सां उनजी सारी शिकायत ख़तमु थींदी महीने पीअण सां बिल्कुलु तंदुरुस्तु तवाना थी वेंदो वॾी
1: महिरबानी
2: छा पुछंदो डॉक्टर साहिब खां
1: सॼो लेक्चर ॾिनो कब्ज़ी जे हवाले सां एफ एम ॿुधो डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाए थो डॉक्टर साहिब जी जेकी शुरूआति हुई उहा सॼी कब्ज़ी ते जेको मौज़ू हुई डॉक्टर साहिब जो कब्ज़ हुयो
0: पाणी जो इस्तेमालु ज़्यादा करे खीर जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे ऐं रोज़ाना राति जो जेको आहे सो सौंफ पाणी में पिसाए रखे सुबुह जो नेराने उनखे काढ़े उनजो पाणी पीअनि इनशा ताला कब्ज़ में काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो जेकॾहिं कब्ज़ आहे त चांवर जो इस्तेमालु बिल्कुलु बंदि करे छॾियो ऐं इनशा ताला काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो फल फ्रूट इस्तेमालु कनि वाक जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे ॿी नंबर में ज़रूरी ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां ग़लती इहा कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं दिमाग़ जी तरफ़ खां जॾहिं मैसेज ईंदो आहे त अव्हांखे पाखाने जो ख़्यालु थियो आहे यानी हाजत जो ख़्यालु थींदो आहे त असां कंहिं मसरूफ़ जे करे उनखे डिले करे छॾंदा आहियूं जेको इतां ई ग़लति आहे ऐं उन डिले करण जे करे उहो ख़्यालु मटिजी वेंदो आहे ऐं पोइ जेको असांखे कब्ज़ जी शिकायत रहंदी आहे इन जे करे उन जे करे उहा शिकायत ख़तमु करण जे लाइ अव्हांखे जंहिं महिल बि अहिड़ी हाजत महसूसु थिए त पहिरियां जेको आहे सो उहो कमु कंदा कयो वॾी महिरबानी
1: प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि थी मेरा प्रोफ एम 94 जो आवाज़ कॉलर लाइन ते मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम छा पुछंदा भाउ डॉक्टर साहिब खां अच्छा महीनो थी वियो आहे पोइ डॉक्टर साहिब खे ॾेखारे वञेसि न डॉक्टर मंज़ूर साहिब खे ॾेखारे वञोसि न उहा ई हालत आहे त रूबरू ॾेखारे वञेसि डॉक्टर साहिब खे इलाज करायूंसि त हिकिड़ो मसइले जो हल बि थिए हुतां हुतां दवा वठंदा आहिनि जो को हल न आहे डॉक्टर साहिब खे रूबरू अची ॾेखारे वञ ॾिस महीनो थी वियो आहे हुनखे मोशन बुखार छॾे ई नथो हिन महिल पुराणो बुख़ार थी चुको आहे, हॾनि जो बुख़ार में ऐं सम्झो हॾनि में बुख़ार इहो रहिजी वियो आहे डॉक्टर साहिबु वटि अहिड़ो जी जी
3: मोशन घणा अथई साईं?
1: हा मोशन बिल्कुलु घणा हूंदा, हिन में थींदो आहे इहो ॿुधो एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो या रूबरू ॾेखारे वञे भाउ?
0: बिल्कुलु अधिके हीउ चवंदासीं हिकिड़ो महीनो थी वियो आहे हिन में पेशंट अहिड़े पेशंट खे ऐं ज़्यादा डिले करण सां डिहाइड्रेशन जी कमी थी वेंदी आहे, यानी नमकिया ते पाणी जी कमी थी वेंदी आहे, पोइ उन पेशंट खे जेको आहे सो उहो हॉस्पिटलाइज पेशंट थींदो आहे, उनखे अॻिते हली जेको आहे तमामु घणी कॉम्प्लिकेशन में अची सघे थो, इन जे करे बहितरु आहे त उनखे रूबरू ॾेखारे दवा वठी वञे वरिती वञे। वरी महिरबानी
1: मेडिकल कॉलेज अस्पताल नवाबशाह डॉक्टर साहब हर अरबा खमीस जुमो छंछर आचर सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वगे ताईं जर्मन होम्योपैथी क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोरड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीजन जो इलाज कंदा आहिनि होम्योपैथी कंसल्टेंट एंड फैमिली फिजिशियन डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि। उहा पित जी पथरी आहे, गुर्दे जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, नक जी हॾी वधियल आहे, गले जा गुदूद वधियल आहिनि, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहब बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कनि था। इन खां अलावा संधनि जोड़नि जो सूरु आहे, गोॾनि जो सूरु आहे, तव्हांखे कुंजरग जो सूरु आहे, पुराणो नज़लो आहे, निछूं आहिनि, मथे जो सूरु आहे, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी आहे, कन में सूरु आहे, तव्हांजो कन वहे थो, घटि ॿुधो था, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, दिलि जा मर्ज़ आहिनि, बवासीर आहिनि, खंघि आहे, टीबी आहे, मादे जो सूरु आहे, मादे जी अल्सर आहे, अव्हां खाओ पियो था, तव्हांखे खाधो बिल्कुलु नथो वणे, कॾहिं कॾहिं अव्हांखे उल्टी अचे थी या तिरी अव्हांजी वधी वञे थी, जिगर आहे, हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, गुर्दनि जो अव्हांखे इन्फेक्शन आहे, गुर्दनि में चहिरे जो रंग अव्हांजो सांवरो थी वियो आहे, ख़ारिश आहे, ख़ारिश जी कहिड़ी बि बीमारी हुजे, एलर्जी हुजे, फट हुजनि, फुरड़ियूं हुजनि, ॿारनि जो कदु नथो वधे पियो, ॿार सफ़ा कमज़ोर थी विया आहिनि, औरतुनि जो वज़न नथो वधे, या जेके औरतूं जंहिंजो वज़न वधी वियो आहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु 30 साल तजुर्बो रखंदड़ हिकु मशहूरु डॉक्टर आहे, जंहिं वटि अलहमदिल्ला हज़ारे मरीज़ हिन वक़्त ताईं सिहतयाब थी चुका आहिनि। मिसाल कंहिंखे अधरंगो आहे, अवां बिना जजक जे डॉक्टर साहिबु वटि हलिया अचो, कंस्टिपेशन आहे, अवां बिना जजक हलिया अचो, पुराणे खां पुराणो बुख़ार आहे, डॉक्टर साहिबु वटि हलिया अचो, कॾहिं बि डॉक्टर साहिबु पंहिंजो नंबर बंदि नाहे कयो, कॾहिं बि कंहिं मरीज़ खे जवाबु नाहे ॾिनो, अलहमदिल्ला डॉक्टर साहिबु जीअं इलाजु कंदो आहे, अलाह असांजी ज़ात उनखे शिफ़ा ॾींदी आहे, हिकिड़ी हथु शिफ़ा थींदी आहे। ऐं दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो आहे, जिते जिते मुंहिंजो इहो आवाज़ु पहुचंदो आहे, उन्हनि खे इहो चवंदो आहे भई हिनजो डॉक्टर साहिबु वटि जेको हिकु दफ़ो ईंदो ऐं अलहमदिल्ला डॉक्टर साहिबु खां ई इलाजु पियो कराईंदो। कॉल जी तरफ़ ईंदासीं, हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम सलाम।
1: साईं मुंहिंजा केर साहिब पियो ॻाल्हाए? जी अदा, छा पुछंदो आहे डॉक्टर साहिब खां? अकबर थोरी मौसम तब्दील जे करे थियो हूंदो न, यहां कचो सुस्ती काइल आहे त हा बिल्कुलु ईअं थींदो आहे। डॉक्टर साहिबु वटि इलाजु मौजूदु आहे, एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो। जी सर
0: जी सर बिल्कुलु कंहिं महिल जीअं मां सौंफ जो काढ़ो ॿुधाईंदो आहियां त सौंफ जो काढ़ो अक्सीर आहे, उहो इस्तेमालु करे सघो था, इनशा ताला हिन सां काफ़ी फ़र्क़ु
1: प्रोग्राम आहे। सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजी समातुनि में पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाबशाह सिंध जो मशहूरु मरूफ़ डॉक्टर आहे, जेको असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। डॉक्टर साहिब जूं महिनतूं आहिनि, तमामु घणो डॉक्टर साहिबु महिनत कई, मशहूरु डॉक्टर आहे, अलाह सां हुनजे हथ में हिकिड़ी शिफ़ा रखी आहे, छो जो हिकिड़ो ज़रियो बणबो आहे। डॉक्टर साहिबु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केर साहिब पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं? हा भली कार चवंदा भाउ खे, छा पुछंदा भाउ डॉक्टर साहिब खां? अच्छा, माना कुख में सूर बि रहे थो, गोॾनि में सूर आहे, तुंहिंजे जोड़नि में सूर आहे, पोइ त 5 महीना थिया आहिनि, 5 महीननि में तूं अॼु फोन कई आहे, डॉक्टर साहिब खे रूबरू बि न ॾेखारियो अथई मुंहिंजा मिठा भाउ। डॉक्टर साहिब रोज़ कलाकु टाइम कढी तव्हांजे लाइ ईंदो आहे असांजे स्टूडियो में। अच्छा नंबर अॼु कयो थो डॉक्टर साहिब जो, हलो नंबर।